हंसने के वास्ते न रोना तू मेरी नीता, ओ तुझको घुमाऊंगा दुनिया दिखाऊंगा, न कर झगड़ा मेरी रीता। गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, ओ चोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू,